आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन। आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं। पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं। यावेळी त्यांनी NSEच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित HYKAS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला। याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे। मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती। मुंबईत सुरू असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं। कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं। यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत। मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉ बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळ

0: याच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध, दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे, माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला, वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1,00,000 जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत। कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमातला विषय तर तुम्हाला सांगणार आहेच, पण आजचा दिनविशेष सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। आज जागतिक रेडक्रॉस दिन आहे, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। आज कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे यांचा स्मृती दिन आहे, त्यांच्याविषयीही थोडंसं बोलून गाणी ऐकणार आहोत। आणि पुन्हा एकदा आज परवा जसे आपण गेलो होतो तसे पुन्हा एकदा रंजक सफरमध्ये आपण थोड्याशा आठवणींच्या रंजक सफरीवरती जाणार आहोत। तुम्ही म्हणाल काय चालवलंय काय, परवापासून सारखा नॉस्टॅल्जिया का बरं? उन्हाळ्याची सुट्टी आहे, विषयच तसे आहेत, काही काही गोष्टी अशा काही आठवत आहेत ना की तुम्हाला मजा येईल नक्की। खेळांच्या आठवणी काही आहेत, मजा नक्की येईल। आणि अर्थातच युवा तरंगमध्ये आपल्या एका तरुण मित्राशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत, विषय जाणून घेणार आहोत, सगळं होणार आहे। त्यामुळे थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी, मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवरती। सुरुवात करूया अशाच एका गीतानी आणि पुढे आपल्या विषयाकडे वळूया।

आपल्या खिडकीबाहेर घराच्या बाहेर दिसणारा रस्ता रोजचाच असतो, आपल्याला नेहमीचा ओळखीचा असतो. बरेच वेळेला आपण प्रवास करतो, काही वेळेला रस्ता संपता संपत नाही असं वाटतं, तर कधी कधी रस्ताच खूप छान आहे. म्हणतात ना, मंजिल से बेहतर लगने लगे ये रास्ते, असं गाणं आहे. तर प्रवासाचा अंतिम टप्पा येण्यापेक्षा तो प्रवासच खूप सुंदर होऊन जातो, असे कितीतरी वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. आपल्या आयुष्यात आपण किती अंतर कापलं यापेक्षा आपण कोणत्या रस्त्यावरून चाललो आणि त्या रस्त्यांनी आपल्याला काय काय शिकवलं हे जास्त महत्त्वाचं असतं, नाही का? रस्ता आपण म्हटलं तसं की संपत कधीच नाही, आपण रस्ते बदलत जातो वेगवेगळे. आजच्या या भागात मनस्पर्शीच्या आपण अशाच रस्त्यांबद्दल बोलणार आहोत ज्या रस्त्यांवरती आपण चाललो, कधी धडपडलो, कधी तिथे प्रवास करता करता थकलो, पण ज्या रस्त्यांनी पुन्हा उभं राहण्याची आपल्याला जिद्द दिली, अशा प्रवासाला निघणार आहोत रस्त्यांच्या. पण रस्त्यांच्या प्रवासाला निघत असताना तुम्ही म्हणाल वाटांची गाणी, मग वाटा काय, रस्ता काय, मार्ग काय, सगळे सेमच. आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिला रस्ता कुठचा येतो तर आपल्या घरासमोर जेव्हा आपण लहान असतो तेव्हा ती एक छोटी गल्ली असते जी आपल्या अंगणातून बाहेर पडत असते आणि पहिल्यांदा आपण जिथे चालायला शिकतो, धावायला शिकतो, कधी सायकल चालवायला शिकतो असाही एक रस्ता असतो. आणि त्या सायकलवरनं आपण कधीतरी पडलेलो असतो पण पुन्हा उठून पुन्हा ती सायकल चालवायला आपण तिथेच शिकतो. शाळेत घेऊन जाणारा रस्ता ही सगळ्यात पहिली आपल्या आयुष्यातली त्या रस्त्याची ओळख, कारण तो फक्त शाळेत जाणारा रस्ता असतो का, तर नाही. आपल्याला जगाची ओळख करून देणारं ते ती वाट असते. तो जुन्या रस्त्यावरून जाताना बघा ना, त्या आठवणी येतात. जर आपण शाळेच्या रस्त्यावरती गेलो तर शाळेकडे घेऊन जाणारा रस्ता हा इतका आठवणींचा एक खजिना असतो. पाठीवरती ते दप्तरांचं ओझ, मित्रमैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा, मस्ती करणं, त्यात पावसाळ्यात शाळा सुरू होते तेव्हा पावसाच्या साचलेल्या पाण्यांमध्ये पाय टाकणं, रस्त्यावरून चालता चालता कधी घसरणं, एकूणच काय तर कागदी होड्या सोडणं, हे तर अगदी आवडीच्या गोष्टी होत्या रस्त्यातनं आपण जात असताना शाळेकडे. पण शाळेच्या इमारतीकडे जात असताना आपल्याला एका भविष्याकडे घेऊन जाणारा तो रस्ता होता असा आपण कधी विचार केला होता का त्याचा? तिथे जात असताना वेळेचं महत्त्व आणि शिस्त शिकवणारा तो रस्ता होता, कारण वेळेत शाळेत पोचायचं आहे. कितीही मस्ती केली, दंगा केला, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा हाणल्या, तरीसुद्धा शाळेची वेळ आणि शिस्त पाळायचे हे त्याच रस्त्यावरनं मग भराभर धावत, कारण घंटेचा आवाज आला की धावत सुटायचं. त्यामुळे आता कसं आहे, आता स्कूल बसमधनं मुलं जातात, व्हॅन असतात, बरेच वेळेला गाड्यांमधनं, स्कूटरवरनं आई वडील सोडतात, पण तरीही शाळेचा तो रस्ता एक प्रकारचं वेगळंच आयुष्यातल्या त्या आठवणी असतात ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. मैत्रिणींबरोबर तासन तास गप्पा मारणं हा तर अगदी आवडीचा त्या रस्त्यावरचा छंद होता शाळा सुटली की. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकजण एका वेगवेगळ्या पदावर जाऊन पोचतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण त्याचा पाया जो असतो ना तो त्याच मातीच्या डांबराच्या शाळेच्या रस्त्यावरती रचला गेलेला असतो. अशा या थोड्याशा शाळेच्या आठवणी आणि वाटेवरती आपण आज बोलणार आहोत. रस्त्यावर रस्त्याविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये.

शाळा किंवा कॉलेजकडे जाणारा रस्ता हा नेहमीच छान आठवणी असतात त्याच्यावरती. कॉलेजकडे जायचा आमचा रस्ता जो होता ना, तेव्हा माझ्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारण्याचा तो माझा एक सकाळचा होता. कारण कॉलेजची वाट होती ती थोडीशी स्टेशनपासून लांब कॉलेज होतं, त्यामुळे तिथे जाताना सकाळी आम्ही दोघीजणी वेळ ठरवून, तेव्हा मोबाईल नसताना सुद्धा एक गाडी एक वेळ ठरवून लोकं भेटत होती. तोच तो काळ होता जेव्हा सगळेजणं मोबाईलच्या आहारी गेलेले नव्हते, तरी पण एकमेकाला व्यवस्थित भेटत होते. आमचा पण दोघींचा गप्पा मारण्याचा वेळ असायचा हा तो प्रत्येक वेळेला, कारण सकाळी भेटायचं एक 20 मिनिटं लागायची साधारण. सकाळी कॉलेज असलं तरी तिथून जी नॉनस्टॉप गडबड सुरू व्हायची ती थेट कॉलेजला पोचेपर्यंत, पण एक प्रकारची काय म्हणूया आपण त्याला, गरज नव्हती दुसऱ्या कशाची. त्या गप्पांमधनं सगळं जे काय असेल ते आदल्या दिवशीचं दुसऱ्या दिवशीचं कॉलेजमध्ये काय होणार आहे, अभ्यास परीक्षा टेन्शन सगळं सगळं तिथे निघून जायचं आणि पूर्ण छान मोकळं होऊन कॉलेजमध्ये प्रवेश करायचा. त्यामुळे करिअर आणि अर्थातच हे दोन्ही संपलं शाळा आणि कॉलेज की करिअरचा जो एक मोठा मार्ग असतो तो आपल्याला घेऊन जातो. म्हणतात तसं ना की शिक्षण संपलं की एका महामार्गावरती जसे आपण जातो ना हायवेवरती, तसा तिथे मग अनुभवायला मिळतो तो जोरदार वेग, स्पर्धा, स्वतःच्याच इच्छा आकांक्षा हे सगळं काही दिसतं. रात्रीच्या वेळी हायवेवर दिसणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स जसे आपल्याला दिसतात ना नुसते आणि असे वेगात ती गाडी गेल्यानंतर चमकून जातात, तशी आपली स्वप्न या रस्त्यावरती चमकत असतात. इथे थांबायला कुणालाही वेळ नसतो. या वेगाच्या स्पर्धेत आजूबाजूला बघायला सुद्धा वेळ नसतो. आपलं लक्ष अर्थातच गाडी चालवताना, जर आपण रस्त्यावर गाडी चालवत असतो तर स्टेअरिंगकडे जसं लक्ष असतं आजूबाजूला लक्ष असतं, तसं करिअरच्या या रस्त्यावरती सुद्धा आपलं स्टेअरिंग आपल्या हातात असणं खूप गरजेचं असतं. किती प्रकारचे रस्ते आपण अनुभवतो आयुष्यामध्ये, नाही का? शहरामधला जसं मी म्हटलं की हायवेवरचे स्पीड करिअरचा रस्ता वगैरे वगैरे सगळं म्हणतोय, पण शहरातल्या रस्त्यांचा जर विचार केला आपण की डोळ्यासमोर येतो तो ट्रॅफिक जॅम, सिग्नलवरती थांबलेली वाहनांची रांग, हॉर्न वाजतायत, आपली त्या गोंगाटामध्ये नुसती चिडचिड होत असते. या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावरती आपल्याला कळतं की आपली सहनशीलता किती आहे, आपला संयम इथे चेक केला जातो. तोच रस्ता आपल्याला शिकवतो की आपल्या आयुष्यात पुढे पुढे कधीतरी असाच आपला प्रगतीचा वेग मंदावू शकतो, पण शांत राहून आपल्याला पुढे जायचं आहे हा एकमेव पर्याय असतो. कर्कश आवाजात कधीतरी हॉर्न वाजत असतात, कुठेतरी गाणी लागलेली असतात, ट्रॅफिकमध्ये थांबलेली ती वेळ

0: आपल्याला आपण आपोआप आजूबाजूचं निरीक्षण करायला लागतो. पुलंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं की बाहेर कुठून तरी कर्कशा आवाजात ऐकू येणारा रेडिओ हा माझ्याचसाठी लागलाय असं समजून जर आपण तो ऐकायला लागलो तर आपल्याला ते ऐकणं सुसह्य होतं. तसं काहीसं या ट्रॅफिक जॅममध्ये वाजू देत काय हॉर्न वाजायचे ते हे सगळं असंच चालू राहणार आहे. ही भयंकर सहनशीलता शहरातले रस्ते शिकवतात आणि त्या उलट गावात जाणारे जे रस्ते असतात ते काय त्याच्याबद्दल किती वेळा आपण आजपर्यंत बोललेलो आहोत अजूनही बोलू. आपल्याला छान वाटतात ते रस्ते नेहमी हिरवळ आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य शहरात कुठे हे सगळं आपण अनुभवू शकतो नाही का. त्यामुळे त्याही रस्त्यांबद्दल बोलूया. अशा वेगवेगळ्या रस्त्यांबद्दल बोलतोय आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.
1: FM गोल्ड खरा सोना.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

अशी छान वाटणारी वाट जी असते ती कायम नेहमी आपल्याला आपल्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाणारी असते. बऱ्याच जणांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आत्ता आपल्या गावी कधी आपण जातोय अशी सगळेजण वाट बघत असतात, आणि ती जी वाट आहे ती आपल्याला हवी हवीशी वाटते, कारण ती आपल्या गावात जाणारी असते हे एक, आणि दुसरं म्हणजे शहरातल्या ट्रॅफिक मगाशी ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो त्याच्या अगदी उलट अनुभव देणारी गावाकडचे रस्ते किंवा आपल्या माहेराला जाणारी जी वाट असते ती सुद्धा कायम मखमल वाटते, तिच्यावरचे काटे बोचत नाहीत असं म्हटलेलं आहेच आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आपण अगदी उलट अनुभव घेत असतो, एखादा लांबचा प्रवास करत असतो, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा सुद्धा प्रवास करत असताना आपण एकतर त्या प्रवासात त्या वेगाशी छान एकरूप होऊन जातो, मनातली सगळी अस्वस्थता गळून पडते, प्रवासात अगदी मेडिटेशन आपण म्हणतो ना ध्यान तसं काहीसं होतं, कारण तो रस्ता छान मोकळा असतो, आजूबाजूला हिरवी झाडी हिरवे डोंगर असतात, त्यामुळे छान वाटतं. ट्रॅफिकच्या उलट अनुभव देत जाणारे हे गावाकडचे रस्ते, हिरवीगार झाडं, शेतातून येणारा छान मातीचा गंध, ती काळी माती, डोलणारी रोपं, मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, त्या रस्त्यावरून जाताना आपण छान वेगळं काहीतरी बघतो, आणि रोजच्या ट्रॅफिकच्या शहराच्या कलकलाटापेक्षा एक वेगळं आयुष्य तिथे त्या रस्त्यांवरती आपण जगू शकतो. म्हणूनच मनावरचा

ताण हलका करण्यासाठी माणूस निसर्गाकडे नेहमी जात असतो असं आपण म्हणतो. रस्ता आपल्याला तिथला सांगत असतो काहीतरी की घाई करू नका, निसर्गाचा आनंद घ्या, म्हणून तो रस्ता आपल्याला नेहमीच आवडतो. गावचा रस्ता म्हटल्यानंतर अर्थातच गाणी ऐकायला हवीतच आपल्याला. पुढे जातोय आपण, गाणं ऐकूया आणि बोलत राहूया या वेगवेगळ्या रस्त्यांबद्दल आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

मोठ्या लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर जर आपण आपल्या गाडीतून प्रवास करत असू तर आपण कधीतरी रस्ता चुकू सुद्धा शकतो. रस्ता चुकल्यानंतर हल्लीच्या काळात आपल्याकडे हातात मॅप असतात, ॲप असतात वेगवेगळी, त्यामुळे आपण पटकन मॅपवरती रस्ता शोधतो आणि उजवीकडे डावीकडे कुठे वळायचं आहे, कुठे जायचं आहे हे शोधायचा प्रयत्न करतो. पण पूर्वीच्या काळी जर आपण असे रस्ते चुकलो तर आपण वाटेत थांबून एखाद्या रस्त्यातल्या अनोळखी माणसाशी गप्पा मारून की कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, मग तो आजूबाजूच्या खाणाखुणा त्यांनी सांगणं, एखादा दुकानदार असेल त्याच रस्त्यावरचा तर त्याला ते रस्ते माहिती असतात तर त्याच्याशी बोलणं, कधीकधी अशा अनोळखी माणसाशी बोलता बोलता ओळखही निघून निघायची कधीतरी. आणि माणूस जेव्हा रस्ता सांगतो तेव्हा तो आजूबाजूच्या खाणाखुणा, एखादं मोठं झाड रस्त्यावरचं, एखादी चहाची टपरी, एखादं हॉटेल, एखादं दुकान, असे कसली बिल्डिंग, एखादी कुठली तरी अशी खाणाखुणा, एखादी एक्स्ट्रा काहीतरी माहिती आपल्याला देऊन जातो. मग असं होतं की अरे छान चहा मिळणार आहे का, बरं बरं, मग आधी चहा पिऊया आणि मग त्या रस्त्यावरनं पुढे जाऊया. त्यामुळे प्रवासात अशा कितीतरी गोष्टी होत असतात ना, अचानक बदल होतात, अचानक काहीतरी वेगळं सापडून जातं. रस्ता चुकल्यानंतर जेवढं वाईट वाटतं तेवढंच कधीतरी आश्चर्यकारक सुद्धा काहीतरी घडतं की अरे च्या बरं झालं रस्ता चुकलो, आपण या रस्त्यावरनं आलो नाही तर आपण हे कधी बघितलंच नसतं, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यामुळे मॅप आपल्याला नक्कीच मदत करतो. पण प्रत्यक्ष माणसाशी संवाद जेव्हा होतो तेव्हा म्हटलं तसं की एक्स्ट्रा टच काहीतरी माणसाचा त्याच्यामध्ये नक्की मिळतो. रस्त्यावरती वळणं आली की आपण गाडीचा वेग आपोआप कमी करतो, कारण आपल्याला माहीतच नसताना की पुढच्या वळणावरती काय येणार आहे. आपल्या आयुष्याचा विचार जर आपण या रस्त्यांशी जोडून बघितला, जर लक्षात घेतलं की आपलं आयुष्य आणि हे रस्ते ज्याच्यात वळणं येतात, त्यात मगाशीच म्हटलं तसं की करिअरचं एक वळण येतं, आपल्या नात्यांमध्ये अनेक वळणांवळणांनी आपण पुढे जात असतो, कधी आपल्याला गोंधळात टाकतात, कधी आनंद देतात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी. पण काय आहे ना, रस्ता जर अगदीच सरळ सोट असेल तर सुरुवातीला त्याची खूप मजा वाटते. अगदी छान पसरलेला लांब सडक, मोठा समोरपर्यंत दिसणारा रस्ता, आपण लगेच हल्ली पटापट त्याचे फोटो काढतो, व्हिडिओ तयार करतो, टॅग करतो लोकांना की बघा मी कुठल्या रस्त्यावरनं कुठे जातोय, जातीये किंवा काय असं. पण कधीतरी असा छान वळणावळणांचा रस्ता आला की त्याची सुद्धा मजा आपली वेगळी असते, कारण नाहीतर मग एक सारखा प्रवास कंटाळवाणा सुद्धा झाला असता, नाही का. वळणं येतात म्हणून काही वेळेला उत्सुकता सुद्धा टिकून असते, कारण आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा घाटातला वळणावळणांचा रस्ता एखाद्या वळणावरती आपल्याला अचानक इतकं सुंदर दृश्य समोर दिसतं की अरे मगाचपर्यंत तर आपण जे बघत होतो तो ह्या वळणावरती अचानक एक डोंगर समोर येतो आणि तिथलं दृश्य किंवा खाली दिसणारी खोल दरी, तिथून वाहणारी नदी, छोटी छोटी दिसणारी घरं, जो काही वेगळाच अनुभव या वाटेवरती मिळतो ती काहीतरी वेगळीच मजा असते, नाही का.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर्स गतिरोधक आपल्याला जपून जा असंच सांगत असतात, कारण आपण प्रवासात कधीतरी वेग वाढवतो आणि मग ते गतिरोधक आपल्याला सांगतात की थांबा जरा हळू. किती गोष्टी असतात ना, एक रस्ता आणि एक प्रवास म्हटल्यानंतर वाटेत येणारे स्पीड ब्रेकर्स असतील, किंवा जेव्हा आपण लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा आपल्याला दिसणारे मैलाचे दगड असतील. आपलं प्रत्येकाचं मग लक्ष असतं ना, अरे किती किलोमीटर्स राहिले, कुठपर्यंत आलो, कोणतं गाव जवळ येत आहे, पाट्या दिसतात वेगवेगळ्या. त्यामुळे एक प्रवास म्हटला की अक्षरशः किती प्रकारचे अनुभव आणि किती नवनवीन गोष्टी

बरोबर ओळख झाली तर ती काही वेळेला कायमची सुद्धा होते, नवीन ओळखी टिकून सुद्धा राहतात. शक्यतो वादविवाद न घालता शांतपणे प्रवास करण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे किती किती प्रकारचे प्रवास म्हटल्यानंतर नवनवीन धडे आपण शिकतो नाही का या प्रवासात. प्रवास म्हटल्यानंतर गाणी सुद्धा आली, तो रस्ता जेव्हा आपण एक सलग पुढे जातोय किंवा वळणांचाही असेल त्यावेळेला जर पाऊस आला, पावसाचे थेंब काचेवरती दिसायला लागले, तर त्यावेळेला जर गाडीमध्ये गाणं चालू असेल किंवा आपले हेडफोन्स जर कानात घातलेले असतील, तर आहा हा तो प्रवास आणि ती गाणी जे काही कॉम्बिनेशन आहे ते जबरदस्त असतं. प्रवासात सकाळ सकाळ छान मूड असतो आपला, तेव्हा प्रसन्न फ्रेश ताजी तवानी करणारी प्रवासाचा उत्साह वाढवणारी गाणी आपण ऐकतो. पण रात्रीच्या वेळेला रस्ता जेव्हा एकदम शांत होऊन जातो, संध्याकाळ होत पुढे रात्र होते, तेव्हा आपल्या गाडीचे जे लाईट्स असतात, गाडीचे दिवे, ते समोरचा रस्ता उजळत असतात, बाकी सगळीकडे अंधार असतो, तेव्हा आपण खरं तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः शांत होऊन जातो. एखादा आजूबाजूचा कोलाहल सुद्धा शांत झालेला असतो आणि तो काळोख तो रस्ता आपल्याला अंतर्मुख करतो. आणि मग त्यावेळेला आपण जी गाणी ऐकत असतो ती गाणी पुन्हा वेगळ्या प्रकारची असतात. आपण कुठे चाललो आहोत, काय हवंय, हे सगळं अंतर्मुख होऊन आपण शांत रात्रीच्या प्रवासात तो रस्ता एक वेगळा अनुभव त्या रस्त्यावरनं आपल्याला मिळत जातो.

आपल्याला फिरायला जायला आवडतं. आपण रोजचा सुद्धा म्हटलं तसं शाळा कॉलेज व्यवसाय नोकरीकडे नेणारा रस्ता आणि फिरायला जाणारा गावाकडे नेणारा रस्ता, हे सगळे रस्ते आपल्याला अत्यंत प्रिय असतात. पण त्याहून सगळ्यात प्रिय रस्ता आपला कुठला असतो माहिती आहे? सगळ्यात सुखद आणि शांतता देणारा रस्ता म्हणजे आपल्या घराकडे नेणारा रस्ता. प्रवासाचा थकवा असून आपल्याला जेव्हा घराची वेस दिसते ना, म्हणजे घर दिसायला लागतं, त्यावेळेला जो काही आनंद होतो तो शब्दांच्या पलीकडे असतो. हा रस्ता आपल्याला सांगत असतो की कितीही आपण मोठे झालो, कधीही आपण कुठेही जगाच्या पाठीवर गेलो,

तरी खरी विसाव्याची मायेची जी जागा आहे आपल्या माणसांची, तो प्रवास कोणताही असो, तो शेवटी समाधान देणारा जो रस्ता असतो तो आपल्या गावातल्या असू दे किंवा शहरातल्या असू दे घराकडे नेणाराच असतो. याच नोटवर इथेच थांबतोय आपण. शेवटचं गाणं ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं, मनस्पर्शीमधलं, आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. सकाळचे 11:01 झालेला आहे. कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग. युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, सकाळीच मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की आज 8 मे हा दिवस आहे. हेन्री डुनांट यांचा जन्मदिन हा जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिनाला रेड क्रिसेंट डे असंही म्हटलं जातं. रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक हेन्री डुनांट हे नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती होते. त्यांच्या जन्मदिनी रेडक्रॉस दिन साजरा करण्यामागे खास उद्देश आहे. रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट आंदोलनाच्या सिद्धांतांविषयी लोकांना समजावं, जनजागृती व्हावी, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. इटलीमध्ये 1859 सॉल्फेरिनोची लढाई झाली. या लढाईमध्ये अनेक सैनिक जखमी झाले, तसंच अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सैन्याकडे फारशी वैद्यकीय सोय उपलब्ध नव्हती. हेन्री डुनांट यांनी स्वयंसेवकांचा एक गट तयार केला. या स्वयंसेवकांनी

युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी अन्न आणि पाणी आणलं. गटांनी सैनिकांवर उपचार केल्यानंतर कुटुंबियांना पत्रसुद्धा लिहिली. मग 3 वर्षांनी हेन्री यांनी आपला हा अनुभव अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो या पुस्तकाच्या स्वरूपात जगासमोर मांडला. या पुस्तकात त्यांनी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय समाज स्थापन करण्याविषयी भाष्यसुद्धा केलं. युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करू शकणाऱ्या लोकांचा एक समाज म्हणजे एक संस्था तयार करावी अशी त्यांची एक इच्छा होती. त्या मानवता आधारित तत्वांवर या संस्थेचं काम चालावं अशी हेन्री यांची इच्छा होती. त्यांच्या या सूचनेची 1 वर्षाने अंमलबजावणी झाली. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीची निर्मिती झाली आणि 1984 पासून जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करायला सुरुवात झाली. जागतिक रेड क्रॉस दिनाचा उद्देश हा जागतिक पातळीवर रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीद्वारे करण्यात आलेल्या कामाचा सन्मान करणं हा आहे. रेड क्रॉस संघटनेद्वारे लोकांमध्ये सिद्धांतांविषयी मोहिमेविषयी जागरूकता निर्माण केली जाते. संकटाच्या वेळी माणुसकी करुणा एकतेचं महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. समाजसेवेसाठी माणुसकी जपण्यासाठी रेडक्रॉस चळवळीतर्फे केल्या जाणाऱ्या कामाचं महत्व या दिवशी सांगितलं जातं. आजच्या दिवशीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन केलं जातं. प्राथमिक तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती अभियान असे कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात. रेडक्रॉस 7 नियम आहेत त्यांचे. मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवा, ऐक्य, वैश्विकता ही 7 मूलभूत तत्वं आहेत आणि दरवर्षी थीम असते प्रत्येक दिवसाची. तशी द वर्ल्ड रेड क्रॉस डेची थीम 2026 ची आहे किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह, मानवता जिवंत ठेवणे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी 11:15 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आपला आणि युवा तरंग या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या एका युवा मित्राशी, ज्यांनी आपण म्हणावं ना की रूढार्थानी निसर्गाच्या सान्निध्यात दिवसरात्र खरं तर घालवलेला नव्हता. सुरुवातीला वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्राचा ज्यांनी फारसा अभ्यास केलेला नव्हता, पण ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं होतं अशा एका तरुण मित्राला देशी झाडांविषयी प्रेम वाटायला लागलं. नेमकं काय घडलं त्याच्या आयुष्यात, कारण काही काही वेळेला अशा काही घटना घडतात तर अचानक आपल्याला आपल्या भवतालाची जाणीव व्हायला लागते, अनेक गोष्टींचं भान यायला लागतं. असाच आपला युवा मित्र आहे आजचा पुण्यातला योगेश चौधरी, जो स्वतः IT इंजिनियर असून सुद्धा ज्याचं पॅशन माती, रोपं, बिया, झाडं आणि पर्यावरण आहे. अशा योगेशशी आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या युवा तरंग कार्यक्रमात. हॅलो योगेश.
1: हॅलो.
0: नमस्कार योगेश, आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आवाज ऐकायला येतोय व्यवस्थित?
1: येतोय.
0: हा योगेश, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण विषय तुझा आहे की पर्यावरण. म्हटलं तसं की सुरुवातीला निसर्गापेक्षा इंजिनिअरिंग, मग स्वतः IT कंपनीत नोकरी आणि त्यानंतर एकीकडे अचानक आलेलं पर्यावरण आणि निसर्गाचं भान संवर्धन करण्याची पॅशन, त्याची एक मोहीमच तू हाती घेतलीस. तर या सगळ्याविषयी आज जाणून घ्यायचं आहे आम्हाला. तर सुरुवात आपण इथूनच करूया की एक IT इंजिनियर ते पर्यावरण संवर्धन, हा बदल तुझ्यामध्ये कसा घडला, हे निसर्गाचं भान कधी आणि कसं जागृत झालं?
1: सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

0: जसं ते माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की इंजिनियर आहे आणि मी सध्या पर्यावरणाच्या संदर्भात काम करतोय, माझ्या पूर्ण वेळ आयटीचा जॉब आहे. तर त्याचं कारण असं ठरलं की कोविड हा एक जागतिक संकट म्हणून आपल्याकडे सर्वांकडे आला होता. त्यामधून आपण सर्वजण फार बऱ्या वाईट अनुभवामधून गेलो आणि त्याप्रमाणे मी देखील एक व्यक्ती होतो ज्याला त्याचा थोडा वाईट अनुभव आला. माझ्या घरातले सर्व व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह झाले होते त्यांच्यासाठी.
1: आवाज थोडासा कट होतोय, आवाज थोडासा
0: करावं लागलं होतं. अगदी 15 दिवस ते ऑफिस होते. सुदैवाने देवाची कृपा मी आणि माझे वडील आणि आमच्या घरातले सर्व लोक काही सलामतरीच्या त्या मोठ्या संकटातून बाहेर पडलो आणि त्या सगळ्या गोष्टीमधून काही बाहेर पडत असताना आणि बाकीच्या सर्व गोष्टी जमा करत होतो तेव्हा लक्षात आले आपण मेडिकल ऑफिसच्या गोष्टीसाठी साधारण 15 वरांचा दिला आणि त्या दरम्यान मेसेज येत होते की आपण ऑक्सिजन जनरेट करायला पाहिजे नाही रोज आपण इक्वेशन.
1: योगेश तुमचा आवाज थोडासा कट होतोय, सलग येत नाहीये. हॅलो
0: हॅलो.
1: हा थोडा आवाज मध्ये मध्ये कट होतोय, सलग येत नाहीये. थोडस नेटवर्क असेल अशा ठिकाणी आपण बोलूया का? हॅलो
0: हॅलो दीप्ती.
1: हा बोला बोला. आता आवाज येतोय, बोला, सलग बोला. हो बऱ्यापैकी येतोय मगाजपेक्षा. बोलूया आपण. हा तुम्ही सांगत होतात की ऑक्सिजनसाठी जेव्हा खर्च झाला काही हजार रुपये तेव्हा आपल्याला लक्षात आलं आणि हे भान आलं, याविषयी आपण बोलत होतो. योगेश हा हॅलो योगेश आवाज येतोय का? योगेश हो हो आवाज येतोय, आता बोला ना. हो तू सांगत होतास की ऑक्सिजनचा खर्च आला तेव्हा हे भान थोडस आलं, याविषयी बोलत होतास.
0: हो बरोबर. तर मी हे सांगत होतो की कोविडमध्ये जो मला अनुभव आला त्यामधून नैसर्गिक ऑक्सिजन भाग आहे त्याच्या लागणीसाठी किंवा त्यांच्या नवनिर्मितीसाठी काही काम करत नाही. मग तिथून मी झाडांसंदर्भात थोडस वाच
1: हॅलो हॅलो.
0: सुदैवाने चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मला ऑनलाईन फेसबुक वगैरे या माध्यमात.
1: योगेश आवाज नाही नीट येते. आपण मगाशी बोलायला हा हो हो हो हो बोलायला सुरुवात केली की येतोय मग मध्ये मध्ये जातोय. हा
0: मी सांगत होतो की कोरोना काळामध्ये जो वाईट अनुभव आला त्यातून आकर्षित झालो आणि सीड कलेक्शन किंवा लागू हे संदर्भात काही काम करावं यासाठी काही प्राथमिक सुरुवात केली.
1: बरोबर.
0: आणि त्यामधून सुरुवातीच्या काळामध्ये जसं की सीड कलेक्शन चालू केलं तसं मग त्याचे जर्मिनेशन कसे करायचे याचे काही प्रयोग केले. त्याच्या चुकांमधून शिकत शिकत एक छोटी नर्सरी पुण्यामध्ये चालू केली आणि त्याच्यामध्ये देखील काही चांगले वाईट अनुभव आले. बऱ्याच आजसोबत मोफत बिया दिल्या पोस्टेज खर्च स्वतः घेऊन आणि लोकांना नंतर विनंती केली की फक्त बियांचे लागवडीचे फोटो आम्हाला पाठवा. तुम्ही देखील झाड जगवतोय त्याच्याबद्दल आम्हाला अपडेट देत झाला पण त्यामधून फार कमी लोकांचा रिस्पॉन्स आला. बिया खूप साऱ्या लोकांनी घेतल्या पण
1: बरोबर आहे कारण माणसाचा उत्साह सुरुवातीला असतो की हे आपण करू शकू असं वाटतं पण त्यानंतर ऍक्च्युली हातून काम होत नाही काही काही वेळेला. पण आता तू जसं सांगत होतास की देशी झाडांचा प्रचार प्रसार संवर्धनाचं काम तू हाती घेतलंस, त्यासाठी देशी झाडांच्या बिया मोफत पाठवण्याचा उपक्रम सुद्धा तू केलास, बिया पाठवण्यासाठी जे काही पोस्टेज लागेल ते सुद्धा तू स्वतः शुल्क त्याचं भरलंस काही वेळेला, पण पोचल्यानंतर लोकांनी काही जणांनी जबाबदारीनी ते पुढेही नेलं काम तर काही जणांनी पुढपर्यंत नेलं नाही. पण ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा तू आता ह्या सगळ्याचा अभ्यास करतोयस, या सगळ्यामध्ये आता तू गेली काही वर्ष आहेस, तर देशी झाडांच्या बियांचं संकलन जेव्हा तू करायला सुरुवात केलीस तर पर्यावरणाच्या ज्या चक्राचा आपण विचार करत असतो तर या चक्रामध्ये या देशी झाडांच्या बियांचं देशी झाडांचं काय महत्व तुला जाणवलं?
0: देशी झाडांचं जास्त लोकांनी लागवड करावी त्यासाठी

0: आणि लोकांना ती जास्तीत जास्त होती. आपण किंवा काचित सारखी ही झाडं असतो, पण वास्तविक पाहायला गेलं तर त्या झाडांचं पर्यावरणीय मूल्य हे फार कमी आहे आणि त्याच्या फायद्यापेक्षा ते नुकसान जास्त आहेत.
1: अच्छा.
0: नुकसानामध्ये पहिला मुद्दा हा येतो की आपली जैविक साखळी जी आहे ती आपल्या इथल्या लोकल सिस्टमला ती पूर्ण इफेक्ट होऊन जाते. विदेशी झाडांमधून आपल्याकडे किंवा त्याच्यावरती अवलंबून असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम असो काही आहेत त्यांना अन्न मिळत नाही, त्यांची जी खाद्य श्रृंखला आहे ती देखील डिस्टर्ब होऊन जाते. त्यासोबत विदेशी झाडं जी आहेत ती जमिनीमधल्या जास्तीत जास्त पाण्याचं शोषण करून घेऊन त्या जमिनीला नापीक बनवण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत
1: ठरतात.
0: त्यामुळे विदेशी झाडांच्या ऐवजी त्यांच्या झाडांची लोकांनी जास्तीत जास्त करावी, जे आपल्या पर्यावरणाला अनुकूल आहे, त्या निसर्गाला आणि पूर्ण जैविक साखळीला अन्न निवारा या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीमध्ये ते देण्याच्या वेल एस्टॅब्लिश मॅनर मध्ये आहे तर त्याला आपण डिस्टर्ब न करता आहे ती देशी झाडं जगवणं आणि त्यांना वृद्धिंगित करणं हे आपलं महत्वाचं काम आहे.
1: नक्कीच नक्कीच. आणि त्यासाठी तू स्वतः एक आत्ता ज्याचा उल्लेख केलास तसं एक रोपवाटिकेचा एक छोटासा हरित प्रयोग ज्याला आपण म्हणतो तसा प्रयोग तू केलास आणि तो यशस्वी सुद्धा झाला. एकीकडे आपण म्हणतो की शहरामध्ये आता पक्षी दिसत नाहीत, चिमण्या दिसत नाहीत, पण ते पक्षी तुझ्या या रोपवाटिकेमुळे, तुझ्या या हरित प्रयोगामुळे थोडेसे परत यायला लागले. तिथे त्यांच्यासाठी एक छान हरित पट्टा एक छोटासा तयार झाला असं म्हणायला हरकत नाही. तर हा काय प्रयोग होता आणि कशा प्रकारे त्याच्यात यशस्वी झालास?
0: माझ्या रोपवाटिकेमध्ये जसं आता आपण उल्लेख केला, त्या जागेवरती मी बाजरीची काही बियाणं मागच्या पावसाळ्यामध्ये उधळून दिली होती.
1: अच्छा.
0: पाऊस उडत गेला तसं जे होतं त्या रंगून घाल आणि महिन्यामध्ये त्याच्यावरती चांगल्या पद्धतीची पर्णी पण झाली आणि मी माझ्या सरीवरती झाडांना पाणी देण्यासाठी जातो. तेव्हा पक्ष्यांची ते तिथे न्यारीसाठी आलेले असायचे.
1: अच्छा.
0: आणि पद्धतीमध्ये अन्न मिळत नाही त्यांना बाजरीच्या माध्यमासाठी एक पॉइंट तयार करून लावा आणि त्यांचा एक नैसर्गिक अधिवास स्थापित करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरती पण टाकले होते आणि मला बऱ्याच लोकांना त्यानंतर सांगितलं देखील की अरे असे छोटे छोटे प्रयोग आमच्या पण घरामध्ये करायला चालू करतो, आमच्या बांधावरती करायला चालू करतो, जेणेकरून
1: बरोबर बरोबर. योगेश गप्पा मारायच्या आहेत अशाच आपण, पण थोडासा आवाजाचाही आपण इश्यू आहे तोही बघूया. आणि एक मुख्य म्हणजे सगळ्यांना एक छान हिरवाईबद्दल आपण बोलतोय, पक्ष्यांबद्दल बोलतोय, एक मस्त गाणं ऐकूया आणि त्या गाण्यानंतर पुन्हा आपल्या गप्पा. असंच तुझ्या या सगळ्या छान हरित प्रयोगांबद्दल, बियांचं संकलन, पर्यावरण संवर्धन या सगळ्याबद्दल बोलत राहूया. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर 11:26 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रमात आज आपण आपला युवा मित्र योगेश चौधरी याच्याशी गप्पा मारतोय आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल त्याच्याकडनं जाणून घेतोय.

0: पुण्यातील योगेश चौधरी याच्याशी आपण गप्पा मारतोय. आणि योगेशनी म्हटलं तसं की निसर्गाच्या संवर्धनाची एक मोहीमच हातात घेतलेली आहे. देशी झाडांचं बीज आणि रोपं मोफत वाटण्याची मोहीम त्यांनी सुरू केली काही वर्षांपूर्वीपासूनच. पण सुरुवातीलाच म्हटलं तसं की कोणतंही काम कितीही छान असू देत, त्याचं उद्दिष्ट कितीही चांगलं असू दे, कुठलीही गोष्ट ही एका दिवसात सुरू होत नाही आणि यशस्वीसुद्धा होत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. प्रतिसाद हवा तसा प्रत्येक ठिकाणून मिळाला असं नाही. पण हार न मानता योगेशनी देशी झाडांची रोपवाटिका सुरू केली, देशी बियांचं वाटप सुरू केलं. तर योगेश, पुन्हा एकदा गाण्यानंतर कार्यक्रमात स्वागत आहे. तर ही सगळी जी सुरुवात झाली, सुरुवातीला काही गोष्टींमधनं आपण चुका करतो आणि त्याच्यातून शिकत जातो आणि मग नवनवीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये प्रयोग करत जातो, तसं तुझंही काहीसं झालं. कसा होता हा सगळा प्रवास?
1: तुम्ही जसं असं सांगितलं की काही कठोर अनुभवानंतर मी ते काम सोडून देण्याचा सुद्धा विचार केला होता.
0: अच्छा.
1: पण नंतर असं वाटलं की आपण एका चांगल्या कारणासाठी हे शिवधनुष्य हाती घेण्याचा विचार केलेला, पण अशा अडचणीमुळे जर आपण हे सोडून देण्याचा मानस बांधत असू तर ते तितकंच योग्य राहणार नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये मग मला किरण पुरंदरे सारखे काही मार्गदर्शक भेटले. आमचे जवळचे मित्र सुहास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मी बीज संकलन नंतर जमा केलेल्या बियांवरची कुठल्या पद्धती

0: व्यक्तीमध्ये प्रक्रिया करून आपण त्यांना रेजोनेट करू शकतो. या सर्व गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकत गेलो. त्यांनी मला काही गोष्टींबद्दल प्राथमिक माहिती दिली आणि त्यानंतर ते काही प्रयोग मी स्वतः करत गेलो. तर त्यामुळे थोडं माझं देखील मनोबल वाढत गेलं की एकटे नाही आहोत, काही एकटे मार्गदर्शक आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं मिळत असलेल्या मार्गदर्शनासोबत किंवा त्यांच्याकडनं मिळत असलेल्या काही बियांसोबत मी काही प्रयोग करत राहिलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मला किरण पुरंदरे यांनी नागझिऱ्यामधल्या खूप चांगल्या सशक्त मातृवृक्षांपैकी मोहाची 1 किलो रोपं दिली, 1 किलो बिया दिल्या होत्या, त्याच्यापासून मी तिथे रोपं तयार केलेली आहे. तर अशी खूप चांगली लोकं या प्रवासामध्ये भेटत गेली. त्यानंतर मी साधारण 150 देशी झाडांच्या बीज संकलनाचा एक सत्र तयार केला आणि तो मी बऱ्याचशा सोशल माध्यमामध्ये व्हॉट्सअप वरती लोकांना तो पाठवत गेलो, जेणेकरून लोकांना कुठल्या झाडाचा फुलोरा आणि कुठल्या झाडाचं बीज संकलन कालावधी कोणत्या महिन्यात असतो याची कल्पना येईल आणि लोक बीज संकलन हे आणखी जास्त प्रमाणामध्ये चालू करतील. त्यामध्ये पण लोकांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये सहभाग दिला. सुरुवातीचे काही कटू अनुभव वगळता नंतरच्या टप्प्यामध्ये खूप चांगली लोक भेटत गेली, हे माझं सुदैव. आणि आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून मी आणखी नवीन लोकांपर्यंत पोहोचतोय हा देखील आनंद आहे.
1: नक्कीच, कारण सोशल मीडियाचा सुद्धा आता आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो, काम लोकांपर्यंत पटकन पोहोचू शकतं. लोक त्याची आपण जशी माउथ पब्लिसिटी होते तसे सोशल मीडियावरनं खूप गोष्टी कळतात आणि ना बऱ्याच वेळेला लोकांना खूप काही करायचं असतं पण त्याची योग्य माहितीच मिळत नाही. तर तुम्ही जी माहिती पोहोचवण्याचं काम करताय ते सुद्धा जास्त योग्य आहे, कारण नक्की काय करायचं नाही तर नुसत्याच बिया घेतल्या पण पुढे काय त्याचं हे सुद्धा बरेच वेळेला कळत नाही. तर अशा प्रकारे माहिती आणि बीज बिया पोचवणं हे दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहे, हे खरंच खूप छान आहे. पण त्याचबरोबर आपण जे आता आपल्या सगळ्यांबद्दल बोलतोय ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आता पुढची येणारी पिढी. तर शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं ह्या सगळ्यांना पर्यावरण त्याच्याबद्दल शाळेमध्ये शिकायला मिळतंच, पण शाळेच्या केवळ धड्यांमधनं ते न शिकता प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घ्यावा म्हणून सध्या तुम्ही प्रयत्नशील आहात. वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत शाळा कॉलेजमधल्या मुलांसाठी, तर त्या उपक्रमांबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: कॉलेजमध्ये तुम्ही मुलांना मिळते पण फार जास्त प्रमाणात कमी जात नाही, त्यासाठी अडचणी आहेत. त्याची वास्तविकपणे नाकार येणार नाही त्यासारख्या जागेची उपलब्धता कमी असणं मुळात शाळेसाठी आणि नंतर भोवताली वृक्ष लागवडीसाठी सुद्धा ही सगळ्यात मोठी अडचण आहे या सर्व परिस्थितीमध्ये. तर मागच्या वर्षीपासून आपण खोपा फाउंडेशनच्या नर्सरीच्या परिसरामध्ये शाळांमधली जी मुलं येतात त्यांच्या हस्ते आपण छोटी छोटी रोपं तयार करण्यासाठी एक प्रयोग प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांच्यासोबत केला होता. तेव्हा आपण लाजाणू अक्कलखाडा जे खोकल्यासाठी फार औषधी आयुर्वेदिक झुडूप आहे ते आणि तुळशी असे 3 छोटी छोटी रोपं आपण त्या मुलांच्या माध्यमातून तयार केली होती.
1: बरं,
0: आणि जेव्हा मुलं आपल्याकडे पहिल्यांदा मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये येत होती तेव्हा आपण त्यांच्याकडून छोट्या छोट्या नर्सरी ग्रोमध्ये बिया लागवड केली. महिन्याभरामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीत वाढली आणि जेव्हा त्या रोपांना चांगल्या पद्धतीमध्ये टाकत आली तेव्हा ती मुलांना आपण हँडओव्हर केली, त्यांना सांगितलं की अरे तुम्ही आता याचे पालक आहात, पुढच्या वर्षभर तुम्ही याला तुमच्या गॅलरीमध्ये जिथे ऊन येतं तिथे वाढवा आणि पुढच्या वर्षी म्हणजे नंतरच्या पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याला तुमच्या वाढदिवसा दिवशी लावा.
1: बर,
0: आणि या माध्यमातून काही मुलांना ते थोडंसं फॅसिनेटिंग वाटलं की नाजाळूच्या झाडाला मी जेव्हा हात लावतोय तेव्हा त्याची पानं आपोआप मिटली जातात. आता नाजळूचं झाड हे खेडे भागामध्ये डोंगरावरती शहरासारखी कोणालाही उपलब्ध होतं पण शहरासारख्या ठिकाणी ती गोष्ट राहत
1: नाही.
0: मुलांना कलेक्ट करून घेण्यासाठी मी हा नाजळूचा प्रयोग गेल्या वर्षी केला आणि त्यामधून मुलांना त्याच्याबद्दलच एक आकर्षण वाढत गेलं की अरे हे कसं काय असं करताय, मी फक्त बोट लावण्याच्या नंतर हा एखाद्या व्यक्तीसारखा कसं काय राजून बसतो. तर त्यांना या गोष्टींसाठी कुठेतरी फॅसिनेशन तयार व्हावं, त्यांना कनेक्ट करणारी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हा प्रयोग केलेला. जेव्हा हे चांगल्या पद्धतीमध्ये यशस्वी झालं याच्याकडे सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्या तेव्हा मग एका शाळेने मला अप्रोच केला आणि सांगितलं की अशा पद्धतीने उपक्रम शाळेमध्ये करता येईल का. मी त्यांना म्हटलं अरे आपण असं फक्त छोटी झाडं तयार करण्याच्याऐवजी तुमच्या शाळेमध्ये नर्सरी तयार करून तिथे मुलं राईट फ्रॉम सीड कलेक्शन, सीड जर्मिनेशन, सीड सॉईल आणि नंतर त्याच्यापासून निर्मिती ही पूर्ण प्रक्रिया तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये करतील. वर्षभर त्यांना पाणी घालण्याची सुविधा मुलांना आपण तिथे उपलब्ध करून देऊ, भरण्यापासून अगदी ते रोप तयार करून एक वर्षभर

0: आपण या सगळ्या गोष्टी डिटेक्ट करूया.
1: अरे वा.
0: आणि नंतर जेव्हा ती झाडं मोठी होती तेव्हा त्या मुलाने स्वतःच्या वाढदिवसा दिवशी ते झाड लावायचं आणि त्याला सांगायचं हा माझा ऑक्सिजन मित्र आहे.
1: अशा
0: पद्धतीमध्ये मुलांना जोडून घेणं अशी सध्या आपली प्राथमिकता आहे आणि सुदैवाने खूप चांगल्या पद्धतीमध्ये मुलं या गोष्टींना आता ऍक्सेप्ट देखील
1: करतात.
0: हा प्रयोग पुण्यामधल्या 2 शाळांमध्ये या पावसाळ्यामध्ये आपण सुरू करतोय.
1: वा वा वा, खूपच छान. आणि शाळांबरोबर कॉलेजमधले विद्यार्थी सुद्धा, तरुण वर्गाला सुद्धा तुम्ही आता त्याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहात, तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय उपक्रम आहेत?
0: कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण जर का पाहायला गेलं तर शाळेतल्या मुलांपेक्षा समज थोडी जास्त असते, ती मुलं जास्त प्रगल्भ असतात, तर तिथं फक्त त्यांना रूपनिर्मिती न करता त्यांना ऑन फील्ड व्हिजिट आणि पर्यावरण जी गोष्ट आहे ती फक्त बाबा आपण जे काही जंगल जमीन एवढं म्हणतो तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये, तर त्यांना थोडं व्यापक स्वरूपामध्ये या गोष्टींबद्दल कळावं यासाठी मी कॉलेजेसमधली मुलं जी कुठली आपल्या संस्थेशी निगडीत आहेत एमसीएस प्रोग्रामच्या संदर्भात देखील काही मुलं आपल्याकडून खोपा फाउंडेशन मार्फत नर्सरीवरून झाडं देखील घेऊन जातात, तर आपण त्या मुलांना पुण्याच्या भोवतालच्या ज्या देवराया आहेत तिथे मी त्यांना व्हिजिटसाठी घेऊन जातो. देवराईमध्ये व्हिजिट केल्याच्या नंतर त्यांना लक्षात येते की खरं जंगल म्हणजे काय
1: असतं,
0: एखाद्या जंगलामधून सदाहरित जंगलामधून ज्या नद्या उगम पावतात तर त्याच्या पाठीमागे कारण काय आहे. तुम्ही मे महिन्यातला कडकडीत दुपारच्या वेळेला त्यांच्या समजा जंगलामध्ये जाऊन बसला किंवा एखाद्या देवराईमध्ये तुम्ही जर का प्रवृत्त झालात तर तुम्हाला तिथे जमिनीमध्ये ओलावा जाणवतो, तिथे खाली ह्युमस आहे, अजून देखील शेवाळ हिरवी आहे. त्या सर्व गोष्टी जेव्हा मुलांना दाखवतो आणि स्पेशली कॉलेजेस मधल्या मुलांना ह्या गोष्टींचा आकलन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, तर मी एनएसएसच्या कॅम्पमधली काही मुलं असू द्या, काही इंटर्नशिपसाठी जे आपल्याकडे जॉईन झालेली काही मुलं असू द्या, या सर्व मुलांना देवराईमध्ये जाऊन त्या सर्व पतसंस्थेचं व्यापक स्वरूपामध्ये एकदा माहिती देण्यासाठी त्यांना या गोष्टींची कल्पना देतो. आणि जेव्हा त्यांना कळतं की अरे हे एवढं सगळं फॅसिलिटिंग आहे, एवढं भारी आहे, किंवा आपण फक्त हॉलिवूड मुव्हीज बघून त्याच्यामधलं जंगल इंडियन करत बघतो, त्यापेक्षा खूप जबरदस्त पद्धतीची जैविक विविधता आपल्याकडे इथे पुण्याच्या आणि मुंबईच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये देखील आहे, ते त्यांना जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांना वाटते की अरे हे आपण कुठे ना कुठे आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि या पद्धतीमधून कॉलेजेसची मुलं हे देखील आपल्या संस्थेला आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात.
1: खूपच छान, खूपच छान. एक तर तुमच्या बोलण्यातून आत्ता पुण्याच्या जवळपास शहरासारख्या भागात देवराई शिल्लक आहे बघायला, ही गोष्टच इतकी छान वाटली, कारण गावांमधनं देवराई बघायला मिळू शकते फार तर, पण पुण्यासारख्या शहराच्या जवळही ती आहे आणि ती मुलांना दाखवता येऊ शकते, हे फारच मोठी गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची सुद्धा आहे, कारण झाडं देवराईमध्ये जी झाडं आहेत ती राखूनच ठेवलेली असतात मुद्दामून, त्यासाठीच त्या निर्माण झालेल्या होत्या देवराया, की जी औषधी आपल्या उपयोगाची झाडं आहेत ती तिथे राहावी, त्यांचं रक्षण व्हावं यासाठीच ती देवराई खरं तर निर्माण केली जाते. पण शहरांमधनं अशी झाडंच दिसणं इतकी मुश्किल झालेली आहेत की देवराई शिल्लक राहणं आणि ती बघायला मिळणं ही खूप छान आहे. तर ह्या निसर्गासाठी आपण प्रत्येकाला कधी कधी असं वाटतं तर खरं मनापासून की काहीतरी करावं हा निसर्ग जपण्यासाठी, संवर्धनासाठी, पण काय करावं, कुठून सुरुवात करावी हे बरेच वेळेला समजत नाही, तर तुम्ही काय सांगाल की निसर्गासाठी आपण प्रत्येकाने किमान रोज एक काय गोष्ट करायला हवी?
0: याच्या संदर्भात फक्त झाडं लावणे हा एकच पर्याय आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण मी म्हणेन की प्रत्येकच व्यक्तीला झाडं लावणं शक्य होईल का, तर त्या गोष्टीची शक्यता कमी आहे. प्रत्येकच व्यक्तीला सीड कलेक्शन करणं का तर फक्त अवघड आहे पाहायला गेलं तर, पण आपण फक्त पर्यावरणाला झाडं आणि जमीन एवढ्या पुरतं न बघता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टींमध्ये बदल केला, जसं की आपण ब्रश करत असताना किंवा शेव्हिंग करत असताना पाण्याचा नळ चालू असतो, तो कंटिन्यू तसा चालू न ठेवता जेव्हा तो आवश्यक आहे तेव्हाच आपण जर तो चालू ठेवला तर पाण्याची बचत करू शकतो. पाणी देखील हा पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे. आपल्याला घराच्या जवळपास कुठे लॉन्ड्रीला जायचं असेल किंवा फळं घेण्यासाठी, भाज्या घेण्यासाठी, दूध आणण्यासाठी जायचं असेल तर त्याची 2 मिनिटाचं अंतर असेल तर गाडीला स्टार्टर देतो आणि गाडीवरती जाऊन येतो. तिथे आपण चालत जाण्याचा जरी का प्रयत्न केला तरी आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न एक हातभार लावल्यासारखं होऊ शकतं. त्यासोबत प्लास्टिकचा कमी वापर केला, कापडी पिशवी जरी का वापरली तरी आपण जाणारा जो निसर्गामधला कचरा आहे तो कमी करण्यासाठी काही गोष्टी करू शकतो. ह्या प्राथमिक गोष्टींमधून जरी एखाद्या व्यक्तीने सुरुवात केली तर या गोष्टीचा परिणाम फार मोठ्या पद्धतीमध्ये देऊ शकतो. जर आपल्याकडचे असलेले

0: होती लोकांनी जर का ती जीवन पद्धती अवलंबली की आवश्यक तेवढा पाण्याचा वापर आवश्यक तिथे फक्त वाहनांचा वापर जेणेकरून हवेमधलं प्रदूषण कमीत कमी उत्सर्जित केलं जाईल
1: बरोबर
0: आणि आवश्यक तिथेच फक्त प्लास्टिकचा वापर आणि जास्त जास्त आपल्या कापडी पिशवीचा वापर याच्यामधून आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये निसर्गाला हानिकारक करणाऱ्या गोष्टी न करण्याची सवय लावू शकतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये मग आपण झाडं लावणं असू द्या किंवा लावलेल्या झाडांचं संवर्धन असू द्या वर्षभर त्याची काळजी घेणं असू द्या त्या सर्व गोष्टींसाठी आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकतो पण सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टी या प्रत्येक व्यक्तीला करण्यासारख्या सोप्या आणि अगदी आजपासून सुरू करण्यासारख्या आहेत.
1: नक्कीच नक्कीच अगदीच आपली रोजच्या जीवनशैलीत केलेला हा एक छोटासा बदल नेहमीच मी म्हणते कार्यक्रमात की एक पहिलं पाऊल हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असू शकतं महत्त्वाचं असू शकतं हे तुमच्या बोलण्यातनं आत्ता आलं. तुम्ही आय टीमध्ये असल्यामुळे असं मला म्हणावं असं वाटतं की जशी आय टीमध्ये सिस्टीम अपडेट कम्प्युटर्स अपडेट केले जातात तसं पर्यावरणासाठी सुद्धा आपण असं म्हणू शकतो का की पर्यावरणाची सिस्टीम थोडीशी अपडेट करण्याची गरज आहे आत्ता सध्या आपल्याला.
0: आपण स्वतः जेवढा पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे तो आपण पुरवत करण्यासाठी फार मोठे कष्ट लागतील असं मला स्वतःला वाटतं. मी यातला फार तज्ज्ञ नाहीये अभ्यासक नाहीये पण आपण निदान जेवढी आपण त्या ऱ्हासासाठी कारणीभूत होतोय तर त्या ऱ्हासाचा परिणाम कमी करण्यासाठी आपण काही छोटी जरी का पावलं उचलायला चालू केली तर मग ह्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीमध्ये परिणाम होऊ शकतो. आणि तुम्ही जसं सांगितलं आता की अपडेट करणं हे गरजेचं आहे तर त्या संदर्भामध्ये पुण्यामधल्या काही आयटी कंपनीजच्या लोकांना देखील ऑनलाईन सेशनच्या मार्फत त्या गोष्टींचं एक प्राथमिक ट्रेनिंग देखील दिलेलं आहे की वितरण असू द्या पर्यावरणाच्या अनुकूल आपण असलेली आपण जीवनशैली कशा पद्धतीमध्ये अवलंब करू शकतो याच्या देखील मी काही ऑनलाईन सेमिनार आणि दिलेले आहेत लोकांना
1: आणि
0: त्या संदर्भात पण लोकांच्या माध्यमातून ते काम
1: मस्त खूपच छान म्हणजे खूप सुंदर कार्यक्रम म्हणजे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. जाता जाता मला फक्त शेवटचं एकच असं विचारावं असं वाटतं की आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा असा उल्लेख झाला होता की माणसांनी आता स्वार्थी हल्ली होत चाललेली आहेत माणसं तर आता निदान स्वार्थासाठी तरी त्यांनी झाडं लावावी असं काहीतरी तर शेवटचं एक जाता जाता हा काय स्वार्थ आहे माणसाचा आणि कशासाठी याविषयी आपण सगळ्या लोकांना सांगूया काय म्हणणं होतं तुझं.
0: माझा एक अनुभव असा आहे की कोपा फाउंडेशनच्या नर्सरीवरती बरीच भेटायला येतात काही लोकांना पर्यटन पाहायचे असतात आणि काही लोक मित्राने सोबत आणलंय म्हणून आणलेले असतात त्यांना काही फार त्यामध्ये असतो तसं नाही
1: पण
0: चल बाबा मी थांबवतोय तर तुम्ही चल अशा पद्धतीमध्ये एक व्यक्ती माझ्याकडे पुण्यात आलेला आणि नंतर त्या व्यक्तीने विचारलं मला की एवढं तुम्ही हे करताय सगळं ठीक आहे पण तुम्हाला असं वाटतं तुमच्या एकट्याने झाडाला बदलेल किंवा पुणे हिरवगार होऊन पुण्यात प्रदूषण कमी होईल. मी त्यांना म्हटलं की नाही असं माझ्या एकट्याच्या करण्यानंतर काही हे होणार नाही हा जगन्नाथचा सरस आहे आवाज सहकार्य असेल तर तो ओढला जाईल एकट्या रूपात काम नाहीये. याच्या पाठीमागे माझा स्वार्थ असा आहे की मी एक पालक म्हणून माझा 4 वर्षांचा मुलगा आहे त्याच्यासाठी मी घर पुण्यासारख्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल फोर व्हीलर किंवा छोटासा कुठेतरी जमिनीचा तुकडा काही ना त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवेल.
1: बरोबर मुलांच्या भवितव्यासाठी सुरक्षिततेसाठी आपण काही ना काहीतरी करत असतो. बरोबर
0: पण एक पॅरेंट म्हणून फ्रेश ऑक्सिजन माझ्या मुलाला मिळावा यासाठी काहीच करत नाही.
1: खरंय
0: तर ती माझी स्वार्थाची भावना आहे की मी झाडं लावतोय तर माझ्या मुलाला चालून फ्रेश हवा मिळाली याच्यामध्ये समाज कार्य पर्यावरणासाठी मी काहीतरी करतोय अशा मोठ्या गोष्टीकडे न बघता मी बिंग रिस्पॉन्सिबल पॅरेंट मी स्वार्थ विचार हा करतो की माझ्या मुलाने पुढे चालून 20 वर्षांमध्ये पुण्यात चांगली स्वच्छ हवा घ्यावी हा जर प्रतिकार करत असेल तर या कामाला जास्त गती येईल.
1: नक्कीच नक्कीच
0: आणि हा विचार त्यांना देखील पटणाचार्य हो आपण पर्यावरण निसर्ग या गोष्टींना फार सोशल किंवा अशा पद्धतीमध्ये दाखवतो की अरे मी फारच समाजासाठी करतोय वगैरे वगैरे
1: काही वेळेला हा दिखावा सुद्धा होऊन
0: दुर्लक्ष करून
1: बरोबर आहे. काही वेळेला ना सोशल मीडियामुळे हल्ली तो थोडासा दिखावा सुद्धा होतो की माझं किती प्रेम आहे पर्यावरणावरती आणि मी काय काय करतोय त्यामुळे तसं न करता हे जे स्वतःसाठी म्हणून आहे ते तू म्हणालास ते अत्यंत बरोबर आहे की निदान स्वतःच्या मुलासाठी तरी स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी तरी हे सगळं राखून ठेवणं त्यांच्यासाठी नवीन निर्मिती करणं हे खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी अत्यंत. योगेश आत्ता आपण या सगळ्या विषयावरती बोललो आपण म्हटलं तसं की मुलांसाठी संपत्ती बँक बॅलन्स घर या सगळ्याची सुरक्षित भविष्याची तयारी आपण फ्युचरची खूप करून ठेवतो.

0: विठ्ठवतो, निदान त्याचा विचार तरी करतो, पण ज्या हवेत पुढे श्वास घेत राहणार आहोत आपण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्माण करून ठेवतोय का हा विचार करून स्वार्थी वृत्तीने झाडं लावायला हवी, हा तुझा विचार इतका छान आहे की खरोखर पटण्यासारखा आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा साठा वाढवण्याचं काम जे योगेश चौधरी आणि तुमची खोपा फाउंडेशन तुम्ही करता आहात, तर त्यासाठी आपण सगळ्यांनीच आता, मी जे जे श्रोते हा कार्यक्रम ऐकतात त्या सगळ्यांनाच हे म्हणेन की सगळ्यांनीच आपण आता थोडंसं स्वार्थी होऊया आणि या पर्यावरणासाठी आणि आपल्यासाठीच स्वार्थी होऊन आपल्या स्वतःसाठीच काहीतरी करूया. त्यामुळे आपली ही माती आणि हे पर्यावरण असंच पुढे बहरत राहण्यासाठी तुझ्या कार्यासाठी उपक्रमांसाठी खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: आपण देखील मला आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग करून घेतले त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी आणि खरंच असं हे काम असंच बहरत राहो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद योगेश. योगेशशी आपण गप्पा मारत होतो आणि म्हटलं तसं पर्यावरण संवर्धनासाठी आपण स्वार्थी होऊया थोडेसे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर
1: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12:01 झालेला आहे. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सकाळीच मी तुम्हाला म्हटलं होतं की पुन्हा एकदा थोडासा नॉस्टॅल्जिया, पुन्हा एकदा थोड्याशा जुन्या आठवणींकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. याचं कारण म्हणजे कडक उन्हाळ्याची सुट्टी आणि बऱ्याच गोष्टींचं नातं असतं. जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये म्हटलं होतं तसं की कैऱ्यांचं, आंब्यांचं, प्रवासाचं, आजोळी जाण्याचं, सगळ्या बहीण भावंडांबरोबर आनंद अनुभवण्याचं हे नातं असतंच असतं. पण त्याचबरोबर कडक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे एकत्र जमले की बसून पत्ते खेळण्याचं सुद्धा एक अतूट नातं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा अशी आपण आजोळी किंवा कुठल्या बहिणीकडे, भावाकडे, मामाकडे, आजीकडे जिथे कुठे एकत्र जमायचो तेव्हा माणसंही भरपूर असायची. मंडळी एकत्र जमली की धमाल सुरू व्हायची. बाहेर भटकणं, खेळणं हे सगळं सुरू असलं तरी दुपारच्या वेळात बाहेर पडू नका हं अशी कोणीतरी तंबी दिलेलीच असायची. त्यामुळे दुपारची वेळ आणि पत्त्यांचा रंगलेला खेळ हे एकदम समीकरण जुळून यायचं. काही वेळेला रात्रीसुद्धा पत्ते खेळले जायचे पण दुपारची वेळ उन्हाची आणि तेव्हा बाहेर जायचं नाही. किंवा फार तर कधी कधी कसं होतं व्हायचं, आम्ही माझी मैत्रीण ज्या चाळीत राहायची त्या चाळीमध्ये वाळवणं टाकायची जी

ची नव्हती खरं, एक जागा होती, पण तिथे बसायचं आणि वाळवणांवरती जर नजर ठेवायची असेल, राखण करायची असेल, तर त्याच्या बाजूला एक जागा होती आमची आवडती सगळ्यांची, तिथे सुद्धा आम्ही पत्ते खेळत बसायचो. त्यामुळे पत्ते म्हटल्यानंतर तो बैठ्या खेळांचा राजाच आहे असं म्हणायला हरकत नाही. हा असा एक खेळ आहे की जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपण त्या खेळाची मजा अधिक अधिक लुटत जातो, कारण लहानपणी आपण पत्ते जरा शिकत असतो. तो असा खेळ आहे की एकट्यानी सुद्धा खेळता येऊ शकतो, प्रत्येक वेळेला जोडीदार लागतोच असा नाही, वेळ घालवायला आपण एकटे सुद्धा पत्ते लावू शकतो, पत्त्यांचा कॅट कुठेही कॅरी करायला सोपा. त्यामुळे हा खेळ असा आहे की कुठेही कधीही केव्हाही अगदी चालत्या वाहनात सुद्धा खेळता येतो. पण गंमत अशी आहे की हे पत्ते खेळणं, एकत्र आलेली भावंड, मित्रमैत्रिणी सगळ्यांनी मिळून केलेली मजा, हे आता हळूहळू या मोबाईलच्या जगामध्ये थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतंय. बोलूया या पत्त्यांच्या खेळाबद्दल, त्यांच्या आठवणींबद्दल आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

पत्त्यातला राजा, गुलाम आणि राणी हे सगळं आठवायला लागतं आपल्याला पत्त्यांचा डाव म्हटल्यानंतर. आपण लहानपणी जेव्हा पहिल्यांदा पत्ते बघतो तेव्हा त्या पत्त्यांच्या कॅटमधली रंगीबेरंगी चित्र पहिल्यांदा आकर्षित करतात. सगळे वेगवेगळे आकार असतात, बदाम, इस्पिक, चौकट, किलवर, ह्या वेगळी नावं कळतात, आकार कळतात, रंग कळतात. एका हातात येणं हे काहीतरी वेगळं आहे, राजा व्हायची ओढ कोणाला असते. आणि सुट्टीतले ते ठरलेले खेळ ज्याचा उल्लेख आत्ता या गाण्यात झाला, की विकार सावकार असो, झब्बू, सात आठ, बदाम सात, आवडीचा खेळ, पहिल्या पहिल्यांदा मुलं हेच शिकतात. आणि त्याच्यानंतर मग इतर अनेक खेळ सुरू होतात आणि त्या खेळांमध्ये किती प्रकार, किती मज्जा. म्हणजे जर चाळीतलं वगैरे जीवन कोणी अनुभवलं असेल तर चाळीत, वाड्यांमध्ये किंवा जुन्या गावी घरांमध्ये भरपूर गॅलरीत, वरांड्यात, कुठेही पत्त्यांचा डाव रंगायचा अक्षरशः. लहानपणीचा तो काळ आठवतो, मग त्याच्यामध्ये ना आधी सुरुवातीला पत्ते मजा सुरू व्हायची, हसत खेळत, टाळ्या देत, पत्ते जोरजोरात आपटत, आणि मग मध्येच कधीतरी अचानक आरडाओरडा, भांडणं, रुसवे फुगवे, आणि मग खाणाखुणा करणं, लबाडी करणं, हे सगळं सगळं पत्ते खेळताना चालायचं आणि चालतं अजूनही जर एकत्र जमून पत्ते खेळले तर. असा गलका व्हायचा ना सगळा. आता असा गलका हल्लीच्या काळात फार कमी वेळा बघायला मिळतो, कारण मुलं हल्ली बराचसा वेळ हा डिजिटलच खेळांमध्ये रमलेली दिसतात. खूप वेळा असं होतं की आपण मोठी माणसं सुद्धा एकत्र जमल्यानंतर हातात मोबाईल असतातच, मोबाईलवरती काहीतरी बघत असतो. आणि गप्पांमध्ये सुद्धा ना, तू अमुक पॉडकास्ट पाहिलास का किंवा ऐकलंस का, तमुक सिरीज सध्या काय चालू आहे, तू काय बघतोयस, बघतेस, याविषयीच्या गप्पा किंवा राजकीय गप्पासुद्धा बऱ्याच जणांना, कारण हल्ली ते विश्लेषण करणारे पण अनेक आहेत, कॉमेडी किंवा स्टँडअप करणारे किंवा पॉडकास्ट, हे सगळं आपण इतकं त्याच्याविषयी बोलत राहतो आणि त्याच्यातच आपण रमतो सगळेजण. त्यामुळे चला, आत्ता मध्यंतरी असं झालं की एक घरातलं फंक्शन होतं आणि त्या फंक्शनच्या निमित्ताने खूप सारे नातेवाईक एकत्र आलेले होते आमच्या घरी. आणि खूप दिवसांनी असं कोणीतरी म्हणाले, आहे चल पत्ते खेळूया, आणि इतकी मजा आली की चला बरेच दिवसांनी सगळे एकत्र आलेत आणि पत्त्यांचा डाव रंगतोय, मोबाईल बाजूला पडलेत आणि सगळेजण पत्ते खेळण्याचा आनंद घेत आहेत. तो आनंद खरंच मज्जा. म्हणजे चोर पोलीस खेळताना जो काही चोर पोलीस हा टाईप जो खेळ असायचा, त्याच्यामध्ये कोण चोर आहे हे ओळखणं, खाली जेव्हा पत्ते ठेवून द्यायचे असायचे तेव्हा ते लपून छपून गपचूप ठेवणं, चॅलेंज सारख्या खेळामध्ये खोटे पत्ते लावणं, हे सगळे सगळे जी काही सगळी धमाल आहे ती पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी ही कडक उन्हाळ्याची सुट्टी अजूनही शिल्लक आहे. पत्त्यांचा डाव रंगवून बघा, मजा नक्की येईल.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आमच्या सोसायटीतल्या एक आजी आहेत, त्याच्या आजींना पत्त्यांच्या खेळाची प्रचंड आवड, त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत सुद्धा त्या बरेच वेळेला सांगायच्या. त्यांच्या नातीबरोबर त्यांनी असं ठरवलं की ते राज्य, ते गाढव होणं, एकावर एक लाडू खाणं, चढवणं, कोट चढवणं, ती वक्खई भिडू मागणं, पानं लपवणं, हुकूम बोलणं, एकावर एक हात लावणं, पान ओढणं, हे सगळे शब्द आता मला आठवत आहेत. तर ती 52 पानं वाटण्यासाठी मी आता माझ्या नातीला, त्यांनी त्या म्हणाला मी आता धरते हाताशी आणि तिला सांगते की घेऊन ये तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि आता आपण हे सगळेजण मिळून खेळूया. तर गंमत अशी झाली की दुपारच्या वेळात त्या नातीनी तिच्या मित्रमैत्रिणींना आणलं खरं आणि आजीनी त्या शिकवायला सुरुवात केली. पण बरीच सारी मुलं ही इंग्रजी माध्यमातली, त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच आधी मराठी नावं त्यांना ती समजणं, पत्त्यांना पानंच्या ऐवजी पेज म्हणणं, कोणी कार्ड्स म्हणणं, त्यामुळे आजींचाच बिचाऱ्यांचा थोडासा गोंधळ व्हायला लागला की बरोबर शब्द त्यांना सांगणं, डाव शिकवताना त्यांना काय काय सांगायचं, कसं सांगायचं, हे त्यांचीच जरा बिचाऱ्यांची गडबड व्हायला लागली. पण किती छान ना, आपण अगदी पहिल्यांदा जेव्हा शिकतो लहानपणी पत्ते, तेव्हा भिकार सावकारसारखा खेळ खेळताना भिकारी झालो तरी ते हार स्वीकारायची, श्रीमंत होऊ शकतो पटकन हेही त्या खेळातनं शिकायला मिळतं. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, चिकाटी असते, कसोटी असते, सचोटी असते, आपल्याबरोबरच्या पार्टनरला भिडूला सांभाळून घेणं, काही वेळेला स्मरणशक्ती त्याचे खेळ असतात, दुसऱ्या ची खेळी ओळखणं, त्यातून अंदाज बांधणं आणि आपला डाव त्याप्रमाणे खेळून समोरच्या खेळाडूंना बुचकळ्यात पाडणं, हे किती किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, की ज्याच्यामध्ये हुशार असतात मंडळी, खेळून खेळून पटाईत झालेली असतात आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा काही वेळेला अचानक महत्त्व कसं प्राप्त होतं. म्हणजे साधी साधी पानं असतात पण ती हुकमाची असली की त्याला आपोआप महत्त्व प्राप्त होतं, हे असं सगळं आपल्याला हे पत्ते शिकवतात. चलाखी करायची काही वेळेला डावांमध्ये आणि हे सगळं करत असताना ना उन्हाळ्यामध्ये आपण पत्ते खेळायला बसलो की कधी कधी त्याचा कंटाळा आला की मग चढाओढ लागायची की चला मी जादू करून दाखवतो आता पत्त्यांची, त्यामुळे नवनवीन जादू शिकून घ्यायच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र आलं की आपल्या भावंडांना मित्रमैत्रिणींना ती जादू करून चकित करून टाकायचं की अरे काय सॉलिड जादू करून दाखवले. आणि लहान मुलांना जर सगळ्यात त्याचा बाळबोध वापर करायचा असेल तर छोट्या मुलांना पत्त्यांचा बंगला करून दाखवणं, केवढे पेशन्स लागतात त्याच्यासाठी, वाऱ्याची झुळूक येते, कोणीतरी मुद्दामून करतं, कधी आपसूक पडतं, असं करत करत तो पत्त्यांचा बंगला करायचा, मोडणाऱ्याला त्याचा आनंद मोडून परत बांधायचा. बघा आता बाहेर ऊन मी म्हणताय, दुपारची एक सुस्त शांतता सगळीकडे पसरली आहे, पसरलेली असते, त्या शांततेत सुद्धा जर खोलीतून तुम्हाला हसण्याचे ओरडण्याचे आवाज आले तर समजून जा कुठेतरी पत्त्यांचा खेळ रंगलाय, आणि तो कुठेही रंगलेला नसेल तर तुम्ही रंगवायचा विचार तरी नक्की करू शकता या उन्हाळ्याच्या सुट्टीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्सवर 12:33 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि रंजक सफर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुम्हाला प्रश्न विचारण्याची. तुम्ही नेहमी आतुरतेने वाट बघत असता या प्रश्न उत्तरांची. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच. पुन्हा एकदा सांगते, लिहून घ्या 4515 4134 आणि 4515 4135 4515 4134 आणि 4515 4135. 022 हा आहे एसटीडी कोड आपला मुंबई बाहेरच्या आपल्या श्रोत्यांसाठी. पहिला प्रश्न विचारते. आज मी सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं तसं की आज कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. 8 मे हा त्यांचा स्मृतिदिन आहे. 1935 सुमारास काव्यानं नव्या युगाची ललकारी दिली असं म्हटलं जातं. रविकिरण आणि त्यातील कवी वृंद यांची कारकीर्द संपता संपता साहित्य क्षितिजावर नवीन कवींच्या रूपानं नव्या नक्षत्रांचा उदय झाला आणि त्यातील एक तेजस्वी तारा होता कवी अनिल असं म्हटलं जातं त्यांच्याविषयी. फुलवात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. अनिलांची उत्कट प्रेमकविता रसिकांना भावली. प्रेम आणि जीवन, सांगाती, भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेरते व्हा, दशपदी हे त्यांचे काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाबद्दलच म्हणजे या कवितांबद्दलच तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की त्यांना ज्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं त्या काव्यप्रकाराला काय म्हणतात. म्हणजे नाव सांगायचं आहे हा तुम्हाला त्याचं की ज्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक म्हणून कवी अनिल यांना ओळखलं जातं तो काव्यप्रकार कोणता. लगेचच फोन करा आणि उत्तर द्या.

आज पहिला प्रश्न विचारलेला होता की कवी अनिल यांनी कोणत्या काव्य प्रकाराचे प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं, तर मुक्त छंद या काव्य प्रकाराचे प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं. बहुतेक काव्यरचनांमध्ये त्यांनी मुक्त छंद वापरलेला आहे. कवी अनिलांच्या 16 अजरामर कविता ध्वनिमुद्रित झालेल्या आहेत. दशपदी हे त्यांनी दशपदीत 10 ओळींच्याच आशयाचा आग्रह धरणारे कवी अनिल हे मुक्तछंदाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे उत्तरं बऱ्याच जणांनी बरोबर दिलेली आहेत. त्यांची सगळ्यांची नावं सांगते. दीपा पालकर, दीपाली विचारे, गायत्री वैशंपायन, शुभांगी कारेकर, अंजली यांचा सांताक्रुझून, माधवी जोशी ठाणे, विकास चिरनेरकर, मंगला शेठ, आराध्या ही आपली तिसरीतली एक छोटी मैत्रीण आहे, तिने उत्तर दिलं आहे आपल्याला, श्रीराम घैसास चेंबूर, अमोल यादव, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ अलिबागहून, अपर्णा चित्तारी, सुबोध कानविंदे दहीसर आणि मृदुला जोशी या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिली आहेत. सगळ्यांचं खूप खूप मनापासनं अभिनंदन. आणि काही काही वेळेला कसं होतं ना, काही काही श्रोते आपल्याला काहीतरी एखादी छान माहिती देऊन जातात आणि त्यातनं आपल्या कार्यक्रमात सुद्धा काही वेळेला बदल करावा असा वाटतो. तसंच आज माझं थोडंसं काहीसं झालेलं आहे. पुढचा प्रश्न मी लगेचच विचारणार होते तुम्हाला. हा कदाचित असाच काहीतरी कवी अनिल म्हणा किंवा काव्याशी संदर्भात होता, पण आता मात्र मी माझा प्रश्न बदललेला आहे. कारण आज आपल्या श्रोत्यांनी सकाळी मला माहिती देताना रस्त्यांबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा एक माहिती दिली ज्याचा प्रश्न मी विचारावा असं मला वाटलं, की एका भारतातल्या एका रस्त्याचं नाव, आपण रस्त्यांबद्दल बोलत होतो त्यामुळे सकाळी रस्त्यांचा विषय निघाल्यानंतर मग लक्षात आलं की हाही प्रश्न आपला झाला नाही आहे कधी, तर त्याविषयी बोलूया आपण. वेळ थोडासा आहे, पटकन सांगते. भारतातल्या एका रस्त्याचं नाव हे कोणाचं नाव नसून ती एक तारीख आहे. तर असं नाव कोणत्या ठिकाणच्या रस्त्याला आहे ते लगेच पटकन फोन करा, अगदी थोडासा वेळ हातात आहे. तर त्या रस्त्याला कोणाचंही नाव नसून ती एक तारीख आहे असा कोणता रस्ता आहे, तो कुठे आहे ते लगेचच फोन करा आणि सांगा.

थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे ते सुरुवातीलाच क्लिअर करते की हा रस्ता दिल्लीतला नाही. मी भारतातल्या एका रस्त्याचं नाव विचारलं असलं तरी दिल्लीतला नाही, हा रस्ता दुसऱ्या ठिकाणचा आहे, तर तो शोधा आणि त्याचं नाव मला लवकर सांगा.

मी मगाशी सांगितलं पण तरी सुद्धा थोडंसं कन्फ्युजन झालं. मी गाणं चालू झाल्याबरोबर सगळ्यांना सांगितलं की हा रस्ता दिल्लीतला नाही, मी दुसऱ्या रस्त्याबद्दल बोलतेय. मी प्लेस सांगायच्या आधीच लोकांनी फोन सुरू केले त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं, पण हरकत नाही. सुबोध कानविंदे, दीपाली विचारे आणि मंगला शेठ यांनी उत्तरं बरोबर दिली. मी सांगत होते की हा दिल्लीतला रस्ता नाही, दुसऱ्या एका रस्त्याबद्दल आपण बोलतोय, पण ऐन वेळेला कधी कधी अशी गडबड होऊ शकते, तशी झालेली आहे, हरकत नाही. पण एक नवीन गोष्ट सांगते तुम्हाला की पणजी गोवा इथे रस्ता आहे ज्याचं नाव आहे 18 जून रोड, 18 जून रोड असं त्या रस्त्याचं नाव आहे. त्या रस्त्याला ही एक ऐतिहासिक तारीख आहे. त्या रस्त्यावरती गोवा मुक्ती आंदोलनाची हाक दिली गेली होती, त्यामुळे त्या रस्त्याला हे नाव पडलेलं आहे 18 जून, असं 18 जून रोड असं गोव्यामध्ये पणजीमध्ये हा रस्ता आहे आणि त्याचं हे नाव आहे. हरकत नाही, बऱ्याच जणांनी प्रयत्न मात्र भरपूर केला, बऱ्याच जणांचा प्रयत्न होता की उत्तर बरोबर द्यावं, बरीच वेगवेगळी नावं सांगून बघितली, पण तरीसुद्धा भरपूर प्रतिसाद तुम्ही सकाळपासून दिलात. किती जणांनी फोन केले आणि किती छान छान रस्त्याच्या, गावाच्या, पत्त्यांच्या, किती प्रकारच्या आठवणी सगळ्यांनी शेअर केल्या, ते इतकं मस्त वाटलं. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, दीपा पालकर, वसुमती ठोसर, मिलिंद टिपणीस, संतोष शिंदे, प्रज्ञा वनारसे, अविनाश दिवेकर, अमोल यादव, स्वाती पित्रे, शुभांगी कारेकर, जगन्नाथ केदारे, या सगळ्यांनी फोनवरनं सगळ्या या विषयांवरती खूप छान छान प्रतिक्रिया नोंदवल्या. पण आता 12:57 झालेली आहेत, त्यामुळे अगदी थांबावं लागणार आहे आपल्याला या कार्यक्रमामध्ये एक शेवटचं गाणं, आणि त्या गाण्यासह मी दीप्ती लेले आजच्या कार्यक्रमातनं तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. लवकरच आपली भेट होईल आपल्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. धन्यवाद.

0: આ પહેલા ગઈકાલે લખનૌમાં રમાયેલી મેચમાં ડકવર્થ લુઈસ ટર્ન ડીએલએસ પદ્ધતિથી લખનૌ સુપર જાયન્ટ્સે રોયલ ચેલેન્જર્સ બેંગલુરુને 9 રનથી હરાવ્યું. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદીએ સોમનાથ મંદિરને ભારતની સભ્યતા અને શક્તિનું પ્રતીક ગણાવ્યું. કેન્દ્રીય ગૃહમંત્રી અમિત શાહ પશ્ચિમ બંગાળના કોલકાતા પહોંચ્યા. નવા ચૂંટાયેલા ભાજપના ધારાસભ્યો સાથે બેઠક યોજશે. વિદેશમંત્રી ડોક્ટર એસ જયશંકરે સુરીનામમાં એક સત્રને સંબોધતા વૈશ્વિક રાજનીતિમાં ભારતની ભૂમિકાને રેખાંકિત કરી. ડીઆરડીઓ અને વાયુસેનાએ ઓડિશામાં ટીએઆરએ હથિયારની પહેલી પરીક્ષણ ઉડાનનું સફળ સંચાલન કર્યું. અને આઈપીએલ ક્રિકેટમાં દિલ્હી કેપિટલ્સ અને કોલકાતા નાઇટ રાઇડર્સ વચ્ચે આજે દિલ્હીમાં મુકાબલો. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: આકાશવાણી મુંબઈ. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे. एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचला. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत, असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद

0: केलं आहे. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी UDFमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं IRGC या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता, मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष्य गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणी दिल्ली का FM गोल्ड चैनल 100.1 प्रसिद्ध गीतकार उर्दू शायर कैफी आजमी एक यादगार पहचान उन्हें मिली गुरुदत्त की फिल्म कागज के फूल से. अबरार अलवी ने उन्हें गुरुदत्त साहब से मिलवाया था. दोनों की आपस में खूब जमी. कैफी आजमी और SD बर्मन का गीत वक्त ने किया क्या हंसी सतम गुरुदत्त साहब को काफी पसंद आया और उन्होंने इस गीत को सिचुएशन बनाकर अपनी फिल्म में फिट कर लिया. फिल्म रही प्यासा. इसी तरह फिल्म शोला और शबनम, शमा और भी दूसरी फिल्मों में उनकी कलम से निकले गीतों को काफी पसंद किया गया. हालांकि इन हिट गीतों से सजी बहुत सी फिल्में बॉक्स ऑफिस पर तो कुछ कमाल नहीं दिखा पाई पर उनकी लेखनी का जादू सब पर चढ़ा जिसने भी उन्हें सुना. तो चलिए एक और उनकी कलम से निकला हुआ बेहतरीन गीत आप तक पहुंच रहा है हकीकत फिल्म से.

दुपारचे 2:30 वाजलेत. वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन. राग आहे वृंदावनी सारंग. मध्यलय गत झपतालात द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांची. ऐकूयात पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन, राग वृंदावनी सारंग.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन. राग होता वृंदावनी सारंग, त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाही आहे माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाच्या मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच News on AIR या ॲपवरही.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: बताओ

त्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: ये गीत आपने सुना लता मंगेशकर की आवाज़ में, फिल्म मेरे हमदम मेरे दोस्त जो आई थी 1968 में. और आइए अब हम सुनते हैं इस सदाबहार महफिल का अगला गीत फिल्म एक नज़र से.